नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 3 सप्टेंबर हा दिवस उत्तुंग स्वप्न, मानवी कल्पकता आणि विज्ञानाच्या दृष्टीने खूप खास मानला जातो। जागतिक गगनचुंबी इमारत दिन। आधुनिक गगनचुंबी इमारतींचे जनक, फादर ऑफ स्काय स्क्रॅपर्स मानले जाणारे वास्तुविशारद लुई सुलिवन यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस साजरा केला जातो। मानवी बुद्धिमत्ता, वास्तुकला आणि आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द यांचा प्रतीक म्हणून हा दिवस जगभर ओळखला जातो। जागतिक शांततेचा धडा। 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत ठिणगी पडली होती। इतिहास आपल्याला शिकवतो की युद्धाने केवळ विनाश होतो आणि खरी समृद्धी केवळ शांतता आणि सहकार्यानेच टिकून राहते। आज भारतीय चित्रपट संगीतातील एका महामेरूचा वाढदिवस आणि सिनेसृष्टीच्या महानायकाची जन्मशताब्दी आहे। हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळावर तब्बल 4 दशकं राज्य करणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा आज वयाची 86 वर्ष पूर्ण करत आहेत। व्हायोलिन आणि ऑर्केस्ट्रेशनचे जादूगार असणाऱ्या प्यारेलालजींनी दोस्ती, मिलन, शोले, बॉबी, कर्ज ते मिस्टर इंडियापर्यंत तब्बल 600 अधिक चित्रपटातून रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। महानायक उत्तम कुमार। भारतीय आणि बंगाली चित्रपटसृष्टीचे अजरामर अभिनेते उत्तम कुमार यांची आज 100वी जयंती। सत्यजित रे यांच्या नायक चित्रपटातील त्यांचा कसदार अभिनय आणि आजही जागतिक पातळीवर वाखाणला जातो। विवेक ओबेरॉय। कंपनी, साथिया, फेम अभिनेते विवेक ओबेरॉय आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत। आजचा मनभावन सुविचार। एकाच सुराने कधीही संपूर्ण सिम्फनी तयार होत नाही। वेगवेगळ्या सुरांचा आणि वाद्यांचा योग्य ताळमेळ बसला की अजरामर संगीत निर्माण होतं। तसंच जीवनात अहंकार बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम केलं तर आपण यशाची कोणतीही गगनचुंबी उंची सहज गाठू शकतो। आणि आजची बोधकथा 1950च्या दशकातील गोष्ट आहे। मुंबईतील एका साध्या चाळीत राहणारा एक 12 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांकडून व्हायोलिनचे कठीण धडे घेत होता। घरात अथांग गरिबी होती, खाण्याचे वांधे होते। तो मुलगा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन तासन तास व्हायोलिन वाजवून थोडेफार पैसे कमवायचा। तिथेच त्याची भेट मेंडोलिन वाजवणाऱ्या दुसऱ्या एका गरीब मुलाशी झाली। दोघांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या। दोघांचे स्वप्नसुद्धा एकच होते, मोठं संगीतकार बनणे। त्या दोघांनी मिळून एक प्रतिज्ञा केली, आपण जे काही काम करू ते एकत्र मिळून करू, कधीही आपल्यामध्ये पैशाचा किंवा अहंकाराचा वाद होऊ देणार नाही। पुढे जाऊन या दोघांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी बनवली। तब्बल 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 600 अधिक चित्रपटांना संगीत दिलं, 1000 अजरामर गाणी दिली, अनेक मोठ्या जोड्या अहंकाराने तुटल्या, पण लक्ष्मीकांतजींच्या निधनापर्यंत या दोघांमध्ये कधीही दुरावा आला नाही। जेव्हा तुमच्या कामात निष्ठा असते आणि मनात कसलाही अहंकार नसतो, तेव्हा तुमच्या मैत्रीला आणि यशाला कोणीही तोडू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, आजच्या दिवशी संकल्प करूया की कुटुंबात कोणाशीही किंवा इतर ठिकाणी कोणाशीही स्पर्धा किंवा हेवा करू नये। सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊया आणि ध्येय हे गगनचुंबी इमारतीसारखं उंच ठेवूया। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या सहकार्य आणि प्रामाणिक प्रयत्नात असते। जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

3 सप्टेंबर श्रीराम समर्थ साधनात पूर्णभाव व तळमळ पाहिजे. आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल. मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली, दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले. भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे. मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते. हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली, त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापैकी आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होते आहे, पण आपले व्यसनांचे हट्टाने सोडित नाहीत. हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला. माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही. त्याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारही दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी, थोडे करावे पण एकाकार होऊन करावे. परमार्थ कंटाळ वाणेपणाने करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे. परमात्मा पंढरपुरात आहे असे साधू संत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो. हा दोष कोणाचा? आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. जीवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते, म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तारासुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे. मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले. भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे. त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी. आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे. झाल्या गेल्याचे दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका आणि आजच्या अनुसंधानही चुकवू नका. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. लाभ आणि ते सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय. जो अत्यंत कुंचित आणि स्वार्थी आहे, तसेच जो माझ्या सुखाकरता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा. मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो. 5 जणांपासून सुख मिळण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि 1 जणापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय. भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी. जानकी.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आल्याचं पीक अतिशय वेगानं आज समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं पीक म्हणून बरेच शेतकरी आज ते स्वीकारत आहेत. परंतु आले लागवड करण्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अतिशय आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून आले लागवड करताना जातीची निवड, दर्जेदार बेणं, जमिनीची योग्य मशागत, खताच्या योग्य मात्रा, या सर्व बाबीचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. आले पिकासाठी हलके ते मध्यम प्रतीची भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. लागवडीपूर्वी हरभरा, सोयाबीन, भुईमूग, बटाटा या पिकाची लागवड केलेली जमीन आले पिकास योग्य असते. परंतु ऊस आहे किंवा मका आहे किंवा गहू आहे किंवा ज्वारी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा वांगी आहे अशा पिकाची पूर्वी लागवड केलेली जमीन आले पिकासाठी शक्यतो आपण टाळली पाहिजे. जमिनीमध्ये गेल्या 4 वर्षात आल्याची लागवड केलेली नसली तर अतिशय चांगलं. जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.50 ते 1% असणारी जमीन यासाठी चांगली असते. जमिनीचा सामूह साधारणतः 6.5 ते 8% जर असला तर या पिकासाठी चांगला असतो. आले पिकासाठी पाणथळ, दळदळीची, खारवट, चोपण आणि चुनखडी चं प्रमाण 4% जास्त असणारी जमीन आपण आल्यासाठी निवडू नये. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. आले पिकासाठी अनेक वाण आज समोर येत आहेत. सध्या रिओडी जानेरो, वरदा, जमेका, माहीम किंवा त्याला सातारी असं म्हणतो ती, गोधरा, औरंगाबाद, उदयपुरी इत्यादी अनेक जाती त्याच्यामध्ये समोर येत आहेत. परंतु आपल्या भागात चांगली वाढणारी आणि शेतकऱ्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आपण सगळ्या अभ्यासातून मनपूर्वक स्वीकारलेली की जी आपल्याला योग्य वाटते, आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा प्रकारची शेतकऱ्याच्या अनुभवावर ज्या भागात जी चांगली जात येते तीच जात आपण निवडली पाहिजे. लागवडीसाठी मागील वर्षी उत्तम वाढलेली व कंदमाशी आणि कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील जे बेना आहे तेच आपण निवडून वापरलं तर त्याचा फायदा अतिशय चांगला होतो. आले पिकासाठी जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्वी 2 महिने अगोदर म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घेतली पाहिजे. त्यानंतर 1 ते 10 टन शेणखत त्याच्यामध्ये आपण मिसळून कुळवाच्या चांगल्या पाळा द्यायला पाहिजे. गिरीपुष्पाचा पाला ज्याला ग्लिरिसिडिया म्हणतो आपण तो सुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरणं अतिशय चांगलं राहतं. साधारणपणे 1 ते 15 मार्चपर्यंत सारटी सोडून तागाची किंवा धंच्याची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि त्यानंतर 45 दिवसानंतर म्हणजे 15 ते 30 एप्रिलला दरम्यान आपण ताग फुलत असताना नांगराच्या सहाय्यानं जमिनी जर गाडला तर उत्कृष्ट हिरवळीचं खत त्या जमिनीत तयार होईल आणि अशी जमीन आपल्याला मग आली लागवडीसाठी अतिशय चांगली असते. आली लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते 4 फूट रुंदीचे, 1 फूट उंचीचे व जमिनीच्या उतरसानुसार 200 फूट लांबीचे गादी वाफे सोडावेत. गादी वाफे सोडताना अर्धवत कुजलेलं शेणखत वापरू नये. अशा शेणखतामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतं. त्याऐवजी 1 एकरी 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो दाणेदार सिंगल सुपरफॉस्फेट आणि 4 किलो फोरेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खताचा वापर माती परीक्षेनुसार आपण करावा. गादी वाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वापशावर आल्याच्या नंतर मे महिन्याच्या 1 आठवड्यात आल्याची लागवड केलेली चांगली राहत. 1 एकर क्षेत्रासाठी साधारणतः 12 ते 15 क्विंटल जे बेणं आहे ते पुरेसं असतं आणि लागवडीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर म्हणजे 10 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत जमिनीत काढून हे बेणं थंड कोरड्या हवेशीर जागेत साठवून ठेवायचं आहे. साठवणूक करताना त्यावर कडुलिंबाचा पाला 6 इंचाचा थर देणं आवश्यक असतं. वाळलेल्या लाल मिरचीची बी 250 ग्रॅम, फोरेट 250 ग्रॅम पसरून त्यावर पुन्हा आले बियाण्याचा 1 फुटाचा थर, यानुसार दुसऱ्या स्तरामध्ये पुन्हा कडुलिंबाचा पाला, 1 इंच लाल मिरची बी 250 ग्रॅम, मिरचीचं बी 250 ग्रॅम आणि फोरेट 250 ग्रॅम पसरून द्यावं. त्यावर आले बेण्याचा पुन्हा 1 फुटाचा थर द्यावा. अशा 1 आड 1 पद्धतीनं कडुलिंबाचा पाला व बियाणे, बेणं ज्याला म्हणतो आपण, याचा जर का आपण थर रचून ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ते साठवून ठेवलं बियाणं तर चांगलं असतं. मात्र हवा खेळती राहील याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं आहे. वायू आणि मुंग्याचा प्रादुर्भाव आल्याच्या बेण्याला होऊ नये म्हणून फोरेट आणि मिरचीचे बी हे तज्ज्ञाच्या शिफारशीखालीच वापरलं पाहिजे. तर ह्या जर काही बाबी आपण नियोजनामध्ये पाळल्या सुरुवातीला तर आल्याचं लागवडीपूर्व व्यवस्थित नियोजन होईल आणि आपल्याला अधिक उत्पादनाची शाश्वती मिळेल. म्हणून आपण ह्या सगळ्या बाबी पाळा. अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर अतिशय चांगल्या बाबीचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. तर शुभेच्छा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्टामध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंय ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत, एकेकाळी खेळण्यांचा खळखडाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधीकाळी दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता, एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या, स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत, नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळणं फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला, हो आपण दोघं आहोत ना. आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली, फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला, शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला, एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघं, डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता, पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना? श्रोते हो तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं, आयुष्याच्या सुरुवातीला आपण घर बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं, भिंती उरतात, खिडक्या उरतात,
देवघर उरत, आठवणी उरतात आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळतसुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो आणि जे आपल्याजवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधीकधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहेत त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्याजवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालय बनतात. म्हातारी होतात ती माणसं आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये, त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्त्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधी कधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की. आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना? आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं, कधीतरी नावाचा दिवस
कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनोरंजन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आशिष मंगी सोबत. आजच्या शुभदिन आयोजनामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 3 सप्टेंबर हा दिवस उत्तुंग स्वप्न, मानवी कल्पकता आणि विज्ञानाच्या दृष्टीने खूप खास मानला जातो. जागतिक गगनचुंबी इमारत दिन. आधुनिक गगनचुंबी इमारतींचे जनक, फादर ऑफ स्काय स्क्रॅपर्स मानले जाणारे वास्तुविशारद लुई सुलिवन यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस साजरा केला जातो. मानवी बुद्धिमत्ता, वास्तुकला आणि आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द यांचं प्रतीक म्हणून हा दिवस जगभर ओळखला जातो. जागतिक शांततेचा धडा. 3 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत ठिणगी पडली होती. इतिहास आपल्याला शिकवतो की युद्धाने केवळ विनाश होतो आणि खरी समृद्धी केवळ शांतता आणि सहकार्याने टिकून राहते. आज भारतीय चित्रपट संगीतातील एका महामेरूचा वाढदिवस आणि सिनेसृष्टीच्या महानायकाची जन्मशताब्दी आहे. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळावर तब्बल 4 दशक राज्य करणाऱ्या लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतील ज्येष्ठ संगीतकार पॅरेलाल रामप्रसाद शर्मा आज वयाची 86 वर्ष पूर्ण करत आहेत. व्हायोलिन आणि ऑर्केस्ट्रेशनचे जादूगार असणाऱ्या पॅरेलालजींनी दोस्ती, मिलन, शोले, बॉबी, कर्ज ते मिस्टर इंडिया पर्यंत तब्बल 600 अधिक चित्रपटातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. महानायक उत्तम कुमार. भारतीय आणि बंगाली चित्रपट सृष्टीचे अजरामर अभिनेते उत्तम कुमार यांची आज 100वी जयंती. सत्यजित रे यांच्या नायक चित्रपटातील त्यांचा कसदार अभिनय आणि आजही जागतिक पातळीवर वाखाणला जातो. विवेक ओबेरॉय कंपनी साथिया फेम अभिनेते विवेक ओबेरॉय आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा मनभावांचा विचार. एकाच सुराने कधीही संपूर्ण सिम्फनी तयार होत नाही. वेगवेगळ्या सुरांचा आणि वाद्यांचा योग्य ताळमेळ बसला की अजरामर संगीत निर्माण होते. तसंच जीवनात अहंकार बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम केलं तर आपण यशाची कोणतीही गगनचुंबी उंची सहज गाठू शकतो. आणि आजची बोधकथा 1950च्या दशकातील गोष्ट आहे. मुंबईतील एका साध्या चाळीत राहणारा एक 12 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांकडून व्हायोलिनचे कठीण धडे घेत होता. घरात अथांग गरिबी होती, खाण्याचे वांदे होते. तो मुलगा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन तासन तास व्हायोलिन वाजवून थोडेफार पैसे कमवायचा. तिथेच त्याची भेट मेंडोलिन वाजवणाऱ्या दुसऱ्या एका गरीब मुलाशी झाली. दोघांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. दोघांचे स्वप्न सुद्धा एकच होते, मोठं संगीतकार बनणं. त्या दोघांनी मिळून एक प्रतिज्ञा केली, आपण जे काही काम करू ते एकत्र मिळून करू, कधीही आपल्यामध्ये पैशाचा किंवा अहंकाराचा वाद होऊ देणार नाही. पुढे जाऊन या दोघांनी लक्ष्मीकांत पॅरेलाल ही जोडी बनवली. तब्बल 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 600 अधिक चित्रपटांना संगीत दिलं, हजारो अजरामर गाणी दिली, अनेक मोठ्या जोड्या अहंकाराने तुटल्या. पण लक्ष्मीकांतजींच्या निधनापर्यंत या दोघांमध्ये कधीही दुरावा आला नाही. जेव्हा तुमच्या कामात निष्ठा असते आणि मनात कसलाही अहंकार नसतो तेव्हा तुमच्या मैत्रीला आणि यशाला कोणीही तोडू शकत नाही. तेव्हा श्रोतेहो, आजच्या दिवशी संकल्प करूया की कुटुंबात कोणाशीही किंवा इतर ठिकाणी कोणाशीही स्पर्धा किंवा हेवा करू नये. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊया आणि ध्येय हे गगनचुंबी इमारतीसारखं उंच ठेवूया. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या सहकार्य आणि प्रामाणिक प्रयत्नात असते. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो.
1: चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्वेद इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ 90.8 FM.
2: ऑर्डिनरी स्पॉट समटाइम्स विल नॉट एबल टू अचीव इवन इन द आउट